0: तूरण सां गॾु चांहि चखे मां घाटा जंगल घुमंदुसि फिके खीर सां खिचड़ी खाई संदल ते ई सुम्हंदुसि
1: साईं संदल ते ई सुम्हंदुसि वाह वाह संदल ते

दोस्तों हाणे वक्तु थियो आहे अॼु जे कार्यक्रम खे पूरो करण जी। ॾींदा इजाज़त पंहिंजी रेडियो साथी जानवी भावनानीअ खे। उमेद आहे त तव्हांखे इहो कार्यक्रम वणियो हूंदो। तव्हां